0: Jazz. Mihai Savarnika sama mi itro ehunteri kai ki kurie darna mi far gulalef meni dosuma. Assalamu alaikum dosuma.
1: Wa alaikum salam. Aaj da sina hal.
0: Aare rangal dosuma kine?
1: Dosuma rangal.
0: Adi kiri hele bonita.
1: No ne.
0: Ding adu hori varan ne dikho.
1: Aha, ei. Masakka to gulati dekha. Anta to gulati.
0: Adu tihiri varu balefa do. ಹೇಮ ಕಾಫಿ ಏನ್ ಹೆಚ್ಚೆ ಬೋಲಂ ವೆಫತಿ ಹಿರಿ ಹಮ
1: ಎಂತ
0: ಕೊಮ್ಮ ಸಿಕ್ಕ ತೆಗತಿ ಉಳೆನೆ ಮಿಹಾರು ಹೆಚ್ಚಿ ದೊಣ್ಣ ಕಾಲ್ ದೋ ಹೆತ್ತ ಮಿಯದು
1: ಸೀಬಕೊಂದ
0: ಅವಿ ದಿನಿ ಮನೋಣಿಯ ಹೆಚ್ಚಿ ದೊಣ್ಣ ಹಿತೆಣ್ಣುವೆ ದೋ ಗೇತಿರೇಗದ ಎಹೆಮೀಮ ಮಿಯದು ಮೂಸುನ್ ರಂಗಳು ಕಮ ವಾಣಮ ಅಮ ಮೀ ವರಂ ಅವಹಾಣಿಕ ಹಿಕ್ಕಾಲಾನಿ ದೆಂಗೆ ಹಾವಿ ಗದಯ್ಯ ಅದಂ
1: ಅವರ ಹಾವಿ ಕತೆ ತೆಂ ನಸೀವೆ ಮಿಯದು ಹಮ ದೊಣ್ಣೆಂಜೆ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ತ ಹೊಣ್ಣಾ
0: ಯಾ ಮಾದ ಮೈ ಕಿ ಅನಿಕ ಸಮ ಸ್ಕೂಲ್ ಹುಳಿಗಿಂದ ದೋಸ್ತ
1: ಎಹೆಮದೆ ನಸೀವೆ ಆವಿ ನೆಲ್ಲ ದೆಂ ಆಸ್ತ ಹಮ ಕುತಕ ವಸ್ಸ ಹೆಚ್ಚಿ ದೊಣ್ಣೆ ಇತನ್ನು
0: ಏಕಂ ದೆಂ ಕೊಮ್ಮೆನ್ ದೊಣ್ಣೆಂಜೆ ಹೆಚ್ಚಿ ವೆ ಸುಣ್ಣಾನಿ ದೆಂ ಮೀ ವಿಸಾರ ಮೂಸು ಮೊಗ ವೆಸ್ತೋ
1: ಮಿಹಾರ್
0: ಕೊಂಬೆ ಗೇಗೆ ಬೋಳೆ
1: ತಮಿಯಮ್ಮೆ
0: ಬೋಳೆ ಹೀಗೆ ಮೀ ವರ ಗಿನಮಿ ಹೋಳೆ ಗೇತ ದುಸುಮ ಫಸ್ಟ್ ಕುಡಕುದಿನ ಹಾತಾರ
1: ಬೋಳತಿ
0: ಗೇತೆರೆಗೆ ಮೀ ಹೊಂವಿ ಎಹೆಮ ಫುದೇವರೆಗೆ ಬೊಡು ಗೋಚತಿ
1: ಮೀಹೆಗಡೆ
0: ನೀವೇಣಿತೇ ಆಮಕು ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲಂ ವೆಜ್ ಅದೇ ಫೋನ್ ಆಮ ಕಿನಫಾರ ನಿಕುಮೆವೇನಿ ಮೀಹು ನೆಂಗ್ ಹಿಸಾಬ
1: ಕದ್ದೋನ್
0: ಆಮ ನಿಕುಣ್ಣ ತಂತಿ ಇದು ಕಾಫಿ ತಯಾರ
1: ಕೊಲ್ಲೆ
0: ಕುಡ ಕುಡ ಕೋಂಗ್ ತಿಗಿ ಜಹಾಲ ಮಂಜರ್ ಬಲಾಲ ಸಳಿವಾಣಿ ವರಂ ಹಿಗ್ಯಾಮ್ ಕೊಂಗ್ ಅವ ಸಿಫ ವಣಿಗೆ ತಿಕ್ಕಿ ಅದೇ
1: ಗೊತ್ತು
0: ಎಕ್ಕಲ ವಾಹಕೇಗ ಮೀ ಸಿಫ ಕೊಲ್ಲ ಹಮ ರಾಗ
1: ಆಶಿದ
0: ಸ್ಯಾಬ್ ಎಫಿ ಮಿ ಅದು ದುಸು ಮಾಯೋ ನಿಮ್ಮ ಲೈಫಿಂದು ಕೋಚ ಮಿ ಅದು ತಯಾರು ವಿ ತಿಗೇಗ ತಯಾರು ಕೂರಿ ಆಶದೆ ಬಡ ಕಾಮದಣಿ ಕಿರುಗರ್ದಿಯ ಬರೇ ತಫಾತು ಕೊಲ್ಲಿ ಹಮದು
1: ಮಸಾಲಾ
0: मालूस के अदें आ दोंके ओ तेल तेल्ला फुरे दोंके ओ चिप्स के हमारा मीर रचे हमारा मशहूर रचे दो देंगे एगो तो तैयार करन गेने अच्छे के किरकर देती तैयार को ले
1: आ अदे गो दें ऐसे दे हम मसाला थोड़ा दी रेडी नो आके दें दो ऐसे
0: ये मसाला कोड सामिल ले तैयार करनी
1: आ मिल मेरो अन्न तो
0: ती गणिकिंग गणेश के थी उड़े नहीं समा
1: हाँ गणिकिंग हाँ मेरे को वाले मेरे वाले थे मसाला खोले लाख तेली मा तेला सा दे वाले मी मी अने बो वाले तूने कौन क्वेश्चन आते हैं बो खोले न
0: दीगा क्वेश्चन ही
1: नो वाक कौन क्वेश्चन
0: वाक को क्वेश्चन ही तो देंग हम अमी तेव गणिक गत तेला नहीं नोनी या
1: तेरे को अल्लाह दें हमारा दिली मिलेगी वाह मेरा न बताए
0: ओ बताए कि कहाँ गोता दो आज तो मैं ही करनी है कला आ नहीं मैं चिप्स को तो तैयार करनी कमाशे नून दो
1: वैंडर बताए कि मेरो आए
0: ही की कौन तैयार कर लंते होले दो
1: नो हम ही की कौन से दे नहीं कौन दें तेरो लंबे न मैं तेरो ले बीन
0: पापर गोता
1: आ हमें हम तेरो लाने कुरु कुरा वाले कुरु तेरो कोला हम किरे अमी अरे फोरो है वाला तेरो कोले नाला
0: दें कोचे मसाला एक तिब्बे नू कुरने कौन सा माने नाले नी
1: दें मसाला नाला ने हम अरे मेरु स्लाफ मेरु हाँ दिवस में उन्ना ने मेरु कुरने नाले सोया सोसा आदिस उन्ना दें हम दामे ने नामे दें ये ची पाउडर ची नाला हदाले आला समी मिस कर लाये हदाले वार मेरो आने
0: मिक्सर हूँ हदाने
1: आवाज़ है कि तो मिक्सर है वाला नहीं है कि मिस कर ला कर दे हमारे हाँ उन लोगों ने
0: हाँ मैं बहुत अट्टेग आने एक कोला नहीं एक कोला
1: फा कोला फा देंगे आने मेरे स्लाफ देंगे आने तो मेरे कोला मेरे में आने सोया सोस कोले सलाद मेरे वाले वाला
0: मेरा आशिता मैं अमी ही वांगो मैं किया बुनंता ती किया दिंगो तुम हम अमी फुरतमा दोंगे ओकोल कोशाला विवाह कोंदो तंकोले बोको कोशाला फा देंग मैं बहुत अट्टेग ती बुना सामानो एक कोल्लम विदो कुड़ा कुड़ा तेओ कोले के तेरेगा
1: अने ओह मेरा अने तेओ कोल ना वार मेरा ये बेन मिया साने ओलिवर तेओ कोले
0: तीबुने मसाला गण हम एक कल मिरुस कंडे तैयार करें अला सामान तंग आलम भी दो
1: तें हो रहे हैं ना अने कोतंबीरी पाउडर रचती
0: हाँ
1: ऐसा मुकुरा फुला पाउडर रचती सेलिंग्स
0: मिरुवान
1: ऐसा यहाँ गिना ना लान वर राह का देखते नो
0: कुड़ कुड़ कुन राह लावर अंगे ये सामान तंग आला ला लोन कोले बस लाफा एक फ्राई को तैयार दिन मानस के लोग मिहारो मी रेसिपी का एक ही गति निम्माल दिनी दूसरों में कौन लवे जहाँ देंगे
1: दूसरों ऐ नहीं जा इतनी सही बनते फिल्म के लावे
0: सही आ रहा के लावे आ सही आ रहा के लावे तो होना
1: आ अच्छा खेदनी होता है लावे जहाँ लोग
0: कौन खुद जक हाँ से करनी
1: हाँ से करने कुछ है कुछ जग एक लावा चाडू हम बेनो वाते हैं
0: हैं ता मैं फिल्म का महोरी हाल लवे बहोरी कौन लवे बा नेंगे दो ए
1: हाँ क्या ने एक लवे
0: जहाँ लो देशे बने दो ऐ मसाया रा के हम थीम लव टाइटल ट्रिक जहाँ लो देन अंगे
1: ओके
0: वाकिला ना
1: आह फर दो आसान
0: दूसरों में

0: ईशा सुवाले कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगाळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी की हिने
2: नाने फुलफिल लेबो
0: वारर रंगाळु वेहेता फेन्निगु मे बुनुमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हिफु माडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वानी दिवेहे एफएम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवेहे बहुगा सुवाल अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯಾ

0: ईशा सुवाने कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेनवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिलवो
0: वरर रंगळु वेहेता फेननेगु मे बुनम की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफु माडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वनी दिवेही एफ एम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवेही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣಿಹರು ದುವಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯನ್

0: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: नवोदय एक मेगाहर्ट्ज दिवे ही एफएम